0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुंकुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगाळु फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
1: नाने फुलफिल्लेबो
0: वारर रंगाळु वेहेता फेन्नेगु मे बुनमा की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हेफु माडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वानी दिवेही एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
1: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯಾ

0: ಮಧುರ್ ಶರ್ಮಾಗೆ ಅಂದಾಜೆ ಕರಮಕಿ ಪೀರ್ ಸಯ್ಯದ್ ನಸೀರುದ್ದೀನ್ ನಸೀರ್ಗೆ ಅಸ್ಲು ಹಜಲ್ ಜಮಾನಿ ಇಂಡಿ ಸೂಫಿ ಮ್ಯೂಸಿಕಿ ರಾಗ ಕಕಿಯಾ ದೀಫವ ಮಕ್ಬೂಲ್ಲವೆ. ಮಿ ಲವ ಜಮಾನಿ ಬದಲ್ತ ಕಾಯಕುಗ ಮಧುರ್ ಶರ್ಮಾಯ ಮೊಯಿನ್ ಅದಿ ಈಯಾರು ನೆರೆಫವಣಿ ದೆಹಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ವನಹರ್ಗೆ ಅಕ್ಟೋಬರ್ ಮಹುಗೆ ಸತಾರಾಗ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಇಂಡಿಯಾ ಅದಿ ಓರಿಯೆಂಟಲ್ ಸ್ಟಾರ್ ಏಜೆನ್ಸೀಸ್ಗೆ ತೆಗ್ಗಂಡುಗ ನೆರೆಫವ ಮಿ ಕವಾಯಕಿ ವರ ಬೋಡ್ ಮಕ್ಬೂಲ್ ಕಮೆಂಗ್ ಹೋದಿಲವೆ. ಮಧುರ್ ಮಿ ಲವ ನೆರೆಫವಣಿ ವಿಡಿಯೋ ಯಾವೆಸ್ತೆಕುಗ ಮಿ ಲವಾಗೆ ವಿಡಿಯೋಗೆ ಮಸಕ್ಕತಕಿ ಉಂದಗೂ ಅದಿ ವರ ತಫಾತ್ ಮಸಕ್ಕತೆ. ಮಿ ವಿಡಿಯೋ ನಗಾಫವಣಿ ವರ ಫಿನೀಗ ವಿಡಿಯೋ ನೆಗುಮುಗ ತಿಮಾವಿ ಗೊಂಜೆ ಹೊಂತವಗೆ ವಾಹಕ ಮಧುರ್ ವಣಿ ಹಿಸ್ಸಾಕೊಫ.
1: So I was telling ki shoot itna tough ho gaya tha hamare liye kyunki jab bhi aap Ladakh jate ho bahut high altitude pe aapko at least ek din ya 18 to 16 hours lagta hai to acclimatize yourself and your body. Hamari flight miss hui, crew sara shooting crew sab kuch sab wahan pahunch gaye the. We were at the Delhi airport and we instantly booked dusri flights jo ki next day morning ki thi. हम सुबह 6 बजे फ्लाइट पकड़ के 8 बजे वहां पहुंचे. हमने बढ़िया समोसे खाए, हम जाके होटल पे सामान रखे और 10 बजे वी स्टार्टेड शूटिंग. और विदाउट गेटिंग एक्लिमेटाइज्ड बॉडी कुछ लोगों का साथ दे रही थी, कुछ लोगों का नहीं दे रही थी. किसी का सर दुख रहा है, किसी को ब्रीदिंग प्रॉब्लम्स हो रही हैं. तो पता नहीं वो इतनी हिम्मत कहाँ से आई. एक्चुअली जहाँ शूट कर रहे थे पेंगोंग में सेकेंड डे, वहां पर आप 6 बजे के बाद खड़े नहीं रह सकते. और हम जस्ट वेयरिंग वन कुर्ता द एंटायर क्रू, आधे लोग कांप रहे हैं, किसी से इंस्ट्रूमेंट्स नहीं बज रहे. जो हमारे वीडियोग्राफर सिनेमेटोग्राफर थे आशीष भाई, उनका हाथ कांप रहा है. और एक टेक के बाद वो कार में जाकर बैठकर हीटर के सामने बैठ रहे थे. और आते वक्त हमारी गाड़ियां स्किड कर रही थी, टायर्स में चेन हम लोगों ने खुद बांधी है सारी. बहुत चीजें, बहुत एडवेंचरस था, बहुत ज्यादा मतलब एक बहुत अलग एक्सपीरियंस रहा मेरी लाइफ का. तो मतलब इट्स बीन, I have done more than 33-34 music videos, main jisme khud feature hua hu. Out of this particular song, it's very different. Matlab the amount of effort, mehnat, hard work we guys have done, it's insane.
0: Madhur ke mi khawaga zamani gitaya lounge beats benu ko favi namaves mi peer Sayyid Nasiruddin Nasir gelema ustaz Nusrat Fatih Ali Khan mashhur kurevi qawwali ge asla nispe kong hada fawalave. Madhur Sharma ki India ke mashhur love kyun teriye music composer adi live performer e navani eki bas bahun love kiyafa egotun urdu hindi adi punjabi fahaga kolleve. ಮೀಗೆ ತುರುಂ ಸೂಫಿ ಅದಿ ಇಂಡಿ ಪೊಪ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಕಿಯಾಗೆ ಏನಾವಣಿ ಬೋಡು ಮಕ್ಬೂಲ್ ಕಮೆಂಗ್ ಹೋದಾಫ. ಏನ ಬಡ ಮಶೂರ್ ವೆಫ ವಣಿವೆಸ್ ಉಸ್ತಾಸ್ ನುಸ್ರತ್ ಫಾತಿಹ್ ಅಲಿ ಖಾನ್ಗೆ ಅಸ್ಲು ಕವ್ವಾಲಿತ ಟ್ರೆಡಿಷನಲ್ ಕವ್ವಾಲಿಸ್ ನುವತ ಜಮಾನಿ ಮ್ಯೂಸಿಕಿ ರಿದಮ್ ತಕ ಬದಲ್ಕೊಗೆ ಕವಾಲವತ ಕಿಯಾಗೆ.